सुख सुखे, नमो सर्व रोगे, नमो सर्व भोगे, नमो सर्व जीतंग, नमो सर्व पीतंग, नमो सर्व ज्ञानंग, नमो परम तानंग, नमो सर्व मंत्रंग, नमो सर्व जंत्रंग, नमो सर्व दृश्यंग, नमो सर्व कृष्यंग, नमो सर्व रंगे त्रिपंगे अनंगे, नमो जीव जीवंग, नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तंग प्रसिजे कृपालंग स्वरूपे कुकर्मंग परनासी सदा सर्वदा रिद्ध सिद्धंग निवासी चरपड़ चंत्व प्रसाद अमृत कर्मी अमृत तर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पानी सर्वंग मानी सर्वंग प्राणं सर्वंग त्राणं सर्वंग भूता सर्वंग जुग

तेरा माना, सब किछ तू है, तू है मेरे प्यारे, तेरी कुदरत काओ बल जाई जियो, भाणे उजड़ भाणे रहा, भाणे हर गुण गुरमुख गावा, भाणे परम भवै बहुजोनी, सब किछ तिसै